वाह साईं वाह, वाह साईं वाह, ॾाढो भलो गानो जेको तव्हां इंजॉय कयो पियो. हुन खां अलावा अगरि तव्हां डी स्किन ब्यूटी क्रीम जो इस्तेमालु करण चाहियो था त बेशक इस्तेमालु कयो बाबा. तव्हांजे ख़ूबसूरती खे वधाइण जे लाइ ई तयार कई वई आहे डी स्किन ब्यूटी क्रीम खे. त तव्हांखे बिल्कुलु ख़बर आहे त डी स्किन ब्यूटी क्रीम हिकु मेडिकेटेड फार्मूलो आहे ऐं जेको तव्हांजी हर स्किन ते सूट कंदो आहे. ख़ासि करे जंहिंजी स्किन सेंसिटिव आहे न, त हू त बिल्कुलु लॻाइनि. तव्हांजी हर स्किन ते सूट कंदो, भले सेंसिटिव हुजे, नॉर्मल हुजे, कॉम्बिनेशन टाइप हुजे, जहिड़ी बि स्किन तव्हांजी आहे, तव्हां हर स्किन ते डी स्किन ब्यूटी क्रीम जो इस्तेमालु करे सघो था. ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम जेका डॉक्टर जी निगरानी में तयार थी वई आहे, उन खां अलावा डी स्किन जो फेस वॉश अगरि तव्हांखे ॿुधायो वञे त डी स्किन जो फेस वॉश जेको आहे जनाब, ही बि ॾाढी प्रीमियम क्वालिटी जो फेस वॉश अथव. अगरि तव्हां कोई सुठो फेस वॉश लॻाइण चाहियो था त तव्हां वटि डी स्किन जो फेस वॉश मौजूदु आहे जेको हाइलोरोनिक एसिड सीरम सां तयार थियल आहे. उन खां अलावा जॾहिं तव्हां डी स्किन जो फेस वॉश इस्तेमालु करणु स्टार्ट कंदा त तव्हांखे महसूस थींदो बाबा तव्हांजी स्किन मॉइस्चराइज रहण शुरू थी वई आहे, तव्हांजी स्किन क्लीन रहे थी, तव्हांजी स्किन हाइड्रेट बि रहे थी. सो ही सभु क्वालिटीज़ आहिनि जेके डी स्किन फेस वॉश जे अंदरि मौजूदु आहिनि. जॾहिं तव्हां इस्तेमालु कंदा त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त बाबा वाक़ई दम त आहे प्रोडक्ट में. डी स्किन फेस वॉश हुजे ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम हुजे, वाह वाह, पोइ त वाह वाह थी वेंदी. भई मंज़ूर सकरानी जे गाननि जी न मतिलब ॻाल्हि ई अलॻि आहे, ॾाढा मस्त गाना अथसि भाई, बेड़ी अथसि जो वाह वाह ॿुधी करे मज़ो अची वेंदो आहे. मां कोशिशि कंदी आहियां भला भला गाना तव्हांखे ॿुधणा आहियूं.

이거 더 사이가 라면서요. ओके जी दारू भलो गानो जेको तव्हां ॿुधो पिया ऐं असां सां गॾु यहां पर मौजूद आहीं. अस्सलाम वालेकुम बाजी, ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? गंबट शरीफ़ खां अली हैदर मरी अलाह दायो मरी शो नाइस ज़बरदस्त लाजवाब आहे. डायन ड्रामे जो गानो हलायो बना के तमाशा. थोरो पहिरियां फरमाइश कयो आहे, ज़रूरु हलायो आहे. हाणे तव्हांजी जेको आहे न फरमाइश बि लेट पहुती आहे. असांजे प्रोग्राम जो लास्ट ट्रेक जेको आहे न उहो बि हली चुको आहे प्रोग्राम जे अंदरि. सो थैंक यू सो मच तव्हां सां गॾु मौजूद आहे. तव्हांजो गानो वरी इनशाला तव्हांखे सुभाणे ॿुधाईंदासीं, ठीकु आहे? सो थैंक यू तव्हां असांखे गंबट खां जॉइन कयो आहे ऐं गंबट में बि तव्हांखे डी स्किन ब्यूटी क्रीम आराम सां मिली वेंदी. सो तव्हां वञो, मालूमात वठो ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम परचेस कयो. डी स्किन ब्यूटी क्रीम नथी मिले त तव्हांखे जेको नंबर ॿुधायो वञे थो प्रोग्राम जे अंदरि, हुन नंबर ते तव्हां राबितो कंदा रहो जीअं तव्हांजे एरिया में बि अवेलेबल थी वञनि. अवेलेबल थींदा त तव्हांखे आसानी थी वेंदी बाबा वठण में. सो वठो, परचेस कयो, इस्तेमाल कयो ऐं सुहिणा सुहिणा थी वञो.